0: चल परा
1: ओ तू चल
0: ओ तू चल
1: हट पर
0: चल पर चल
2: चमचे हद तारीफ दी ते चमचा नाम शैतान